ले बसे टोलाएरा कहिले दंगा पारछे छैना हेरी हेरी कना कहिले कपाल कोरछे कहिले बसे टोलाएरा कहिले दंगा पारछे कहिले हेसे झला बाटा कहिले भित्र पछे आखे भौरा परे लामा अनेक रंग दाछे कहिले हेसे झला बाटा कहिले भित्र पछे आखे भौरा परे